0: ठेवला आहे ना तिथं बी मुरी सांगा राग किंवा नको घरातून पिकला कशी इथे लागलो तू
1: कालीचा तीच
0: ही वाली ना तू लागलो ठेवला ना पैसे लागा जो जो
2: Yeah.